0: مسلمان لے رام کے پنڈ پران کیا بکانا گرپیر میل کو دے قسم سانا پر مولا بنیو دس مرگ سج سان باندے آنے پانچ
1: مرگ بیدے سیو کی بانی سنت سنگل چڑے اسے کار مرگ پکرے بین کو اور ہتھیار رہو اکھیر جیسے گہن پایا تیوں ساکت تے کو نام براسایا تیت ہی لگا جت کو لایا کو نانک پرا بنت بنایا پیر محلا پنجما جیو پران جن رچے ہو شریر جنے ہو پائے تے سکو پیر گرو گوبند جی کے کام ہلت پلت جاں کے سد شام رہ پرا ویرا دن نرم ریت سا سنگ بین سی بے پریت मीत हित तन नह पारणा तन तन मेरे नारायणा नानक बोले अमृत बाणी एक बिना दूजा नहीं जाने पर महला पंजमा आगे दयो पाछे नारायण मद पाग हर प्रेम रसायण प्रभु हमारे शास्त्र सौण सो सहज आनंद ग्रह पौण रहाउ रसना नाम करण सुन जीव प्रभ सिमर सिमर अमर थे रथि वे जन्म जन्म के दुख निवारे अनहद शब्द वजय दरबारे कर कृपा प्रभ लिए मिलाए नानक प्रभ शरणागत आए पर महला पंजवा कोट मनोरथ आवे हाथ जमार के संगे पाथ गंगा जल गुरु गोविंद नाम जो सिमरा तिसकी गत हुए पीवत बहुड़ना जोन पर माम रहो पूजा जाप ताप स्नान सिमरत नाम पै नह काम राजमाल साधन दरबार सिमरत नाम पूर्ण आचार नानक दास एहो किया बिचारे बिन हर नाम थिया सब चार पैर महला पंजवा लेपना लागो तिल का मोल दुष्ट ब्राह्मण मुआ होए कै सूल हर जन राखे पार ब्रह्म आप पापी मुआ पव गुर प्रताप रहो अपना खसम जन आप त्याया पापी हो आप बचाया ब्रह्माल प्रताप ने दास का रखवाला नंद का माथा हुआ काल जन नानक परमेश्वर सुने अरदास मालेश पापी बचया पया निराश पर महला पंजवा खूब खूब खूब खूब खूब तेरो नाम झूठ झूठ झूठ झूठ दुनि कुमान रहाओ नगज तेरे बंदे दीदार अपार ना बिना सब दुनिया चार अचरज तेरी कुदरत तेरे कदम सला गनीब तेरी शिव सचे पात सन धरिया तरपने खुदाए गरीब निवाजन रहन त्याए नानक को खुद खसम मेहरबान अल्लाह न विसरे दिल जी पुरान पर महला पंजवा साच पदार्थ गुरमुख लहो प्रभु का बाणा सत कर सहो जीवत जीवत जीवत रहो राम रसायन त्योठ पीवा हर हर हर हर रसना कहो रहो कल जुग में एक नाम उधार नानक बोले ब्रह्म विचार पर महला पंजवा सतगुर सेव सर्व फल पाए जन्म जन्म की मैल मिटाए पतित पावन प्रभु तेरो नाव पूर्व कर्म लिखे गुण गाव रहो साधु संग होवे उधार शोभा पावे प्रभु के द्वार सर्व कल्याण चरण प्रभु सेवा तूर बांचै सब सुर नर देवा नानक पाया नाम निदान हर जप जप उदरिया सगल जहान पैर महला पंजवा अपने दास को कंठ लगावे नंद को अगन मैं पावे पापी तेरा खे नारायण पापी की गत गत नाई पापी पचिया आप कमायण रहो दास राम जियो लागी प्रीत निंद की होए विपरीत ਪਰ ਬ੍ਰਹਮ ਆਪਣਾ ਬਿਰਧ ਪ੍ਰਗਟਾਇਆ, ਦੁਖੀ ਆਪਣਾ ਕੀਤਾ ਪਾਇਆ, ਇਹਨਾਂ ਜਾਈ ਰਿਹਾ ਸਮਾਈ, ਨਾਨਕ ਦਾਸ ਰਖੀ ਸਰਣਾਈ, ਰਾਗ ਪਰ ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾ ਚੌਪ ਦੇ ਘਰ ਦੂਜਾ, ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ, ਸ੍ਰੀ ਧਰਮ ਭਾਵ ਨਿਰੰਕਾਰ ਸੁਖਦਾਤਾ, ਐਸਾ ਪ੍ਰਭ ਛੋੜ ਕਰੇ ਅਨ ਸੇਵਾ, ਕਵਨ ਵਿਖਿਆ ਰਸ ਮਾਤਾ, ਰੇ ਮਨ ਮੇਰੇ ਤੂੰ ਗੋਬਿੰਦ ਭਾਜ, ਅਵਰ ਪਾਪ ਸਗਲ ਮੈਂ ਦੇਖੇ, ਜੋ ਚਿਤ ਵੀ ਤਿਤ ਬਿਗ ਰਸ ਕਾਜ ਰਹੋ, ਠਾਕੁਰ ਛੋੜਦਾਸੀ ਕੋ ਸਿਮਰੈ, ਮਨ ਮੁਖਿਆਂਦਾ ਗਿਆਨਾ, ਹਰ ਕੀ ਭਗਤ ਕਰੇ ਤਿਨ ਨਿੰਦੈ, ਨਿਗੁਰੈ ਪਸੂ ਸਮਾਨਾ, ਜਿਉ ਪਿੰਡ ਤਨ ਧਨ ਸਭ ਪ੍ਰਭ ਕਾ ਸਵਾਗਤ ਕਹਿਤੇ ਮੇਰਾ, ਓ ਬਿਨ ਦੁਰਮਤਾ ਮੈਲੇ ਬਿਨ ਗੁਰ ਭਵ ਜਲ ਫੇਰਾ, ਹੋਮ ਜਗ ਜਪ ਤਪ ਸਭ ਸੰਜਮ, ਤਰ ਤੀਰਥ ਨਹੀਂ ਪਾਇਆ, ਮਿਟਿਆ ਆਪ ਭਏ ਸਰਨਾਹੀ, ਗੁਰਮੁਖ ਨਾਨਕ ਜਗਤ ਤਰਾਇਆ, ਪੈਰ ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾਂ, ਬਨ ਮੈਂ ਪੇਖਿਓ ਤ੍ਰਿਣ ਮੈਂ ਪੇਖਿਓ ਗ੍ਰਹਿ ਪੇਖਿਓ ਦਾਸ ਆਏ,

जग ताकै वस किछ नाही तुद वेकी जग तो पाया नानो तू मेरड़ा एक आपो तुद खुआया गुर कृपा ते जाणिया जिथै तुद आप बुझाया सहजे ही सच